0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: अभिवादये, वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. संस्कृतं वदामः इति कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. प्रथमं प्रार्थना.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुफोनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे बुधवार 26 ऑगस्ट 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. अपयश हे थांबण्याचं कारण नाही तर नवीन सुरुवात करण्याची पहिली पायरी आहे. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. फोर्ब्सच्या यादीनुसार अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस हे 200 अब्ज डॉलर्स पेक्षा अधिक कमाई करणारे पहिले व्यक्ती ठरले. दक्षिण कोरियात 1979 मध्ये झालेल्या लष्करी गटाबद्दल माजी अध्यक्ष चुन दू वान यांना मृत्यूदंडाची तर त्यांचे उत्तराधिकारी प्रो तायवू यांना 22.5 वर्ष कारावासाची शिक्षा झाली. दिवस होता आजचा. लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना KK बिर्ला फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर झाला, तोही आजच्याच दिवशी. जर्मनीतील म्युनिच येथे 20व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली, तोही दिवस होता आजचा. सध्याच्या इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात 136 गावे उद्ध्वस्त झाली. 36,000 लोकांचा बळी गेला. घटना आजचीच आहे. साल होता 1883. मायकेल एंजोला यांनी पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरुवात केली, तीही आज. आता आजचे जन्मदिवस पाहू. अनिल अवचट लेखक सामाजिक कार्यकर्ते यांचा जन्म आजचाच. ओम प्रकाश मुंजाल भारतीय उद्योगपती हिरो सायकल्स कंपनीचे सहसंस्थापक यांचाही जन्म आजचाच आहे. बीबी दोषी प्रख्यात वास्तुविशारद यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. ग प्र प्रधान समाजवादी विचारवंत स्वातंत्र्य सैनिक यांचाही जन्म आजच आहे. मदर तेरेसा अल्बेनियन भारतीय नन आणि मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक समाजसेविका भारतरत्न पद्मश्री नोबेल पुरस्कार प्राप्त राष्ट्रपती स्वातंत्र्य पदक प्राप्त यांचाही जन्म आजचाच. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधोनी 90.4 FM KLE गणसु आणि भक्तिमय सकाळमध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचा राशी भविष्य सांगणार आहे आणि सुरुवात करते मेष राशीपासून. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आणि यशाने परिपूर्ण असणारा आहे. सामाजिक कार्यात तुमचे कार्य वाढेल आणि चांगल्या कामासाठी समाजात तुमची प्रशंसा होऊ शकते. वृषभ रास, आज तुमची ऊर्जा आणि उत्साह खूप मजबूत असेल. दीर्घकाळापासून विचार केलेली काही कामे पूर्ण झाल्याने मन प्रसन्न होईल. मिथुन रास, आज तुमच्या अनेक जुन्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात. प्रभावशाली आणि राजकीय लोकांना भेटण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमची सामाजिक ओळख आणि लोकप्रियता वाढू शकते. कर्क रास, आज तुम्हाला आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे जाण्याची संधी मिळेल. साहित्य लेखन आणि सर्जनशील कार्याशी संबंधित लोकांसाठी दिवस विशेष अनुकूल असेल. सिंह रास, असा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग उघडू शकतो. एखादे मोठे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला एखाद्या विश्वासू व्यक्तीची मदत घ्यावी लागू शकते. कन्या रास, आज तुमच्या व्यक्तिमत्वाचा आणि वर्तनाचा इतरांवर सकारात्मक परिणाम होईल. तुम्ही तुमचा मुद्दा सहजपणे लोकांपर्यंत पोहोचवू शकाल. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केल वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज तुम्ही नशिबापेक्षा तुमच्या कृती आणि प्रयत्नांवर अधिक विश्वास ठेवला पाहिजे. स्वतःसोबत थोडा वेळ घालवणे आणि भविष्यातील योजनांबद्दल विचार करणे फायदेशीर ठरेल. वृश्चिक रास, आज तुमची बुद्धिमत्ता आणि निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला प्रत्येक कामात मदत करेल. धनुरास, आजचा दिवस तुम्हाला तुमची क्षमता आणि मेहनतीनुसार परिणाम देऊ शकेल. कार्यक्षेत्रात केलेल्या प्रयत्नांचा लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. मकर रास, आज तुमच्या सभोवती सकारात्मक उपक्रम आणि क्रियाकलाप असतील. महिलांना काही विशेष आनंद मिळू शकतो. कुंभरास, आज तुमच्या सभोवतालचे वातावरण सुखद आणि शांत असेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी इतरांची मते काळजीपूर्वक ऐकणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आणि शेवटची मीन रास, आज तुमचे यश आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. वाहन क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. या होत्या 12 राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू.

0: केले कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेमध्ये आपण क्रमांक 5 च्या पुष्पौषधीची म्हणजेच बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेमध्ये आपण क्रमांक 5 च्या पुष्पौषधीची म्हणजेच सिराटोची माहिती घेणार आहोत. या औषधाचा कीवर्ड आहे ऐकावं जनाचं करावं मनाचं. चला तर मग सिराटो या औषधीची किंवा बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेऊ. सेंचुरी टाईपच्या व्यक्ती आत्मतेज हरवून बसलेल्या असतात, म्हणून इतर व्यक्तींच्या प्रभावानं वागतात, स्वतःचे निर्णय घेऊच शकत नाही. हे आपण पाहिलं, सेंचुरी टाईपच्या व्यक्तींना स्वतःच असं मत नसतं, तर सिराटो टाईपच्या व्यक्ती यापेक्षा भिन्न स्वभावाच्या असतात. अशी व्यक्ती हुशार असते, विचारी असते, त्यांची स्वतःची विशिष्ट मतही असतात, पण तरीही स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास नसतो. सारासार विचार करून योग्य निर्णय घेतील, पण कुणीतरी सांगितलं म्हणून त्या निर्णयाविरुद्ध अगदी मूर्खासारखे वागतील, आणि नंतर मग चुकीच्या निर्णयाचे काही वाईट परिणाम झाले की म्हणतील मी असं करायलाच नको होतो, असं असं करायला पाहिजे, हे खरं म्हणजे मला माहीत होतं, हे असं मग स्वतःच खोटं सांत्वन करून घेतील. उदाहरणार्थ एका पेशंटनं लिहिलं होतं, माझ्या एका मित्रानं तब्येत सुधारण्यासाठी म्हणून मला अंडी खायला सांगितलं आणि त्यामुळे माझ्या सर्व तक्रारी पुन्हा सुरू झाल्या आहेत. डॉक्टर, खरं म्हणजे मला चांगलं माहीत होतं

0: की अंडी मला लहानपणापासून कधीच पचत नाहीत, क्वचितच, पण कधी कधी ही व्यक्ती इतर अनेकांना एखाद्या गोष्टीबद्दल त्यांचं मत, त्यांचा उपदेश विचारील आणि नंतर मग स्वतःच्या मताप्रमाणे निर्णय घेईल, पण तो योग्य आहे ना याची खात्री वाटत नसल्यामुळं प्रत्येकाला त्याचं मत विचारण्याचा उपद्व्याप. निर्णय बदलणं शक्य असेल तर ते कोण भेटेल तो सांगेल त्याप्रमाणे आपला निर्णय बदलतील आणि तसं वागत राहतील. उदाहरणार्थ आजारी असतील तर त्यांना अगदी खात्री असते की अमुक औषधानं मला नक्की बरं वाटेल, पण हे कुठपर्यंत, तर आणखी कुणीतरी त्यांना येऊन सांगेपर्यंत की अरे तो अमुक अमुक डॉक्टर याच्यावर अगदी रामबाण औषध देतो बघ, त्या अमक्या तमक्याला अगदी 2 दिवसात बरं वाटलं, लगेच ते पूर्वीचं औषध बंद करून त्या डॉक्टरकडे जातील, पुन्हा आणखी कुणी सांगितलं म्हणून तो डॉक्टर सोडून तिसराच डॉक्टर गाठतील. हे लोक खूप बडबडे असतात, सारखं काहीतरी विचारत राहतील आणि इतरांना नको करतील. स्वयंपूर्ण आणि निश्चित स्वरूपाचा निर्णय स्वतःचा स्वतः घेऊ शकणाऱ्या लोकांबद्दल सिराटो टाईपच्या व्यक्तींना अत्यंत आदर वाटतो, पण शेवटी आपल्या स्वभावानुसार ते अशा व्यक्तींचं अनुकरण करणं सुरू करतात, तेही काही दिवस दुसऱ्या आदरणीय व्यक्तीची गाठ पडेपर्यंत. अशा व्यक्तींना सिराटो दिल्यास मात्र त्यांची अशी मनस्थिती बदलू शकेल. सारासार विचार बुद्धी, चांगला वाईट परिणाम जाणण्याची क्षमता वाढेल. एखाद्या कृतीचा योग्य अयोग्यपणा लक्षात घेऊन कोणत्याही बाबतीत आत्मविश्वासानं योग्य स्वरूपाचा ते निर्णय घेऊ शकतील. मग असा स्वयंपूर्ण निर्णय घेतला तोही बुद्धीच्या निकषांवर घासून कि मग कुणी त्याविरुद्ध कसं का होईना, मत देईना, ते आपल्या निर्णयाला चिकटून राहतील. कुणीतरी म्हणतो म्हणून आपला निर्णय बदलणार नाही. आता काही व्यावहारिक उदाहरणं पाहू. अजित एका प्रतिष्ठित डॉक्टरचा एकुलता एक मुलगा. त्यावेळी त्यानं नुकतीच MBBS पहिल्या वर्षाची परीक्षा दिली होती. त्याच्या चेहऱ्यावर निराशा, वैतागाचे भाव अगदी स्पष्ट दिसत होते. त्याला अर्धशिशी किंवा मायग्रेनचा असह्य त्रास वरचेवर होत होता. थोडी चौकशी केल्यावर त्यानं सांगितलं की मला डॉक्टर होण्याची जराही आवड नाही आणि कधीच नव्हती. मला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून इंजिनियर व्हायचं होतं, पण वडिलांच्या इच्छेखातर स्वतःच्या मनाविरुद्ध असतानाही मला मेडिकल कोर्सला जावं लागलं. अर्थात मीही लगेच संमती दिली. त्यांनी फार दडपण वगैरे आणलं होतं असंही नाही, पण प्रत्येकाची इच्छा तीच होती की मी डॉक्टर व्हावं, घरचं मोठं हॉस्पिटल चालवावं. ही अपेक्षा चूक आहे असं नव्हे, पण मला त्यात इंटरेस्ट नाही. पहा, सिराटो टाईपच्या लोकांना चूक काय, बरोबर काय याची किती जाणीव असते, पण कळतं पण वळत नाही असंच काहीसं होतं. अजितच्या अर्धशिशीचं हेच कारण होतं. स्वतःच्या मनाविरुद्ध इंटरेस्ट नसताना किंवा आवड नसताना तो मेडिकलचा अभ्यास करीत होता आणि औचित्य, समाधान वाटत नसलेल्या या व्यवसायात आयुष्यभर पडावं लागणार याची जाणीव, सतत मनावर ताण, यामुळं त्याला मायग्रेन सारखी सायकोसोमॅटिक तक्रार सुरू झाली. पहा, सिराटो टाईपच्या व्यक्तींना कृती केल्यानंतर वाटू लागतं मी असं न करता तसं करायला पाहिजे होतं. हे खरं म्हणजे मला माहीत होतं आणि नंतर मनाविरुद्ध कृती केल्याचा ताण त्यांच्यावर येतो आणि मानसिक तणावांमुळे शारीरिक आजारही जडतात. अजितला सिराटो तर दिलंच, पण मानसिक ताणामुळे त्याला आलेला चिडखोरपणा दूर करण्यासाठी इम्पेशन्स हे औषधही दिलं. यामुळे प्रथम त्याच्या मनाला एक प्रकारचा शांतपणा व स्थैर्य आलं. वडिलांना सांगून लवकरच त्यानं इलेक्ट्रॉनिक्सच्या कोर्सला ऍडमिशन घेतली. मेडिकल कोर्समध्ये घालवलेले 1.5 वर्ष फुकट जाणार ते जाऊ दे, पण आयुष्यभर आवडीचं नसलेलं काम नको असा स्वयंपूर्ण निर्णय त्यानं घेतला. मायग्रेनचा त्रास आपल्याला होत होता हेही तो विसरून गेला. शेवटी ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं, हेच खरं नाही का?
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL Venudhoni 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी

0: ಇದುವರೆಗೂ ಪ್ರಸಾರವಾಯಿತು ಗೀತ ಸಂಗಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಇಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದವರು ನಯನಾ ಗಿರಿಗೌಡರ್ ಅವರು. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ, ಇದು ಕೆಯಲ್ಲಿ ಮನುಧ್ವನಿ 90.4 FM. ನಮಸ್ಕಾರ.
1: केली कैंसर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
2: कैंसर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कैंसर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कैंसर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या महिला जगत या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत हर्षदा सुंठणकर यांना. त्यांनी PGDBA केलेला आहे, म्हणजेच मॅनेजमेंट मध्ये त्या पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. गेली 20 वर्ष त्या कविता लिहितात. सध्या मराठी विद्यानिकेतन मध्ये कार्यरत आहेत. यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये त्यांनी विश्व मराठी संमेलनात आमंत्रित कवयित्री होत्या हा कार्यक्रम पुण्यामध्ये झाला होता. तर त्यांच्याशी आपण चर्चा आहोत. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपण तुमचा जीवन प्रवास थोडक्यात आपल्या लिस्नरना सांगणार आहोत. तर सर्वात आधी तुमचं शिक्षण कुठं सुरू झालं आणि कुठपर्यंत झालं?
1: माझी शाळा BK मॉडेल उषाताई गोगटे हायस्कूल नंतर, आणि त्यानंतर मी गोगटे कॉमर्स कॉलेज मध्ये BCOM केलं आणि सिम्बॉयसिस मधन मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. एवढं शिक्षण झालं. तर ते टॅक्सचा व्होकेशनल कोर्सही केला होता.
0: बरं,
1: हे बेसिक शिक्षण होतं माझं.
0: शाळा तुमची उषाताई गोगटे?
1: हा, उषाताई.
0: अच्छा, कसं होतं शाळेचे दिवस आणि आत्ताचे आपण शाळेचे दिवस ऐकून आहोत किंवा पाहतोय आपण, कसं वाटतं, काय फरक पडतो?
1: आता बरं जास्त स्वातंत्र्य असतं मुलांना, आणि तेव्हाच्या आणि आत्ताच्या पिढीत जमीन आसमानाचा फरक आहे. सर्वच बाबतीत मुलं अधिक विचार करतायत, अधिक सजग होत आहेत, टेक्नॉलॉजीनी पुढे आहेत वगैरे. आमच्याकडे त्या मानाने तितक्या सुधारणा झाल्या नव्हत्या बेळगावात वगैरे, आणि आता खूप छान वाटतं की मुलांना सगळं मिळतं आहे.
0: होय ना,
1: त्याचे काही दुष्परिणाम पण आहेत, पण चांगल्याही गोष्टी घडत आहेत त्यातनं. आणि हा परिसरापुरता सीमित वगैरे राहिलेला नाही आहे. एकूण मुलं म्हणजे ग्लोबलाइज होत आहेत आणि सगळं शिकत आहेत. आणि इंटरनेट वगैरे तर बराच फरक आणलेला आहे.
0: बरोबर. मग त्याच्या पुढचं शिक्षण तुम्ही कुठे घेतलं?
1: कॉलेज ऑफ कॉमर्सला.
0: अच्छा, आणि त्याच्यानंतर तुम्ही एक पदव्युत्तर शिक्षणही घेतलं?
1: ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये मी सिम्बॉयसिस मधनं एक्सटर्नल MBA केलं. तर तो अनुभव चांगला होता. आणि माझा आवड आहे, मी सिम्बॉयसिस मधनं एक्सटर्नल MBA केलं. तर तो अनुभव चांगला होता. आणि माझं आवडतं क्षेत्र होत मानवी साधन संपत्तीचा उपयोग, त्यामुळे छान वाटलं.
0: अच्छा, मग तुम्ही 20 वर्ष झालं कविता लिहिताय म्हणून तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं, तर साहित्याचा प्रवास मग कधीपासून सुरू झाला?
1: खर तर पहिली कविता मी पहिलीत असताना लिहिली होती, पण त्याला फारसा अर्थ नव्हता. त्याचा अर्थ मला बाबांनीच समजावून सांगितला.

0: पण अगदी सिरियसली कविता मी कॉलेज झाल्यावर लिहायला सुरू केल्या. सगळे कॉलेजमध्ये लिहितात साधारणतः, पण मी कॉलेज संपल्यावर सिरियसली लिहायला सुरू केलं. आणि मग तो एक असं काळ होता जो लिहिण्याचं वय होतं, आणि तिथनं अनेक कवींचं वाचतही गेले पुढे, आणि हळूहळू हा प्रवास विकसित होत गेला. मग थोड्या वर्षांनी त्याच्यात गांभीर्य आलं कविता लिहिण्यात, आणि आता हा सुरू आहे प्रवास. अजूनही शिकते आहे याच्यात बरंच काही.
1: बरोबर, जसं तुम्ही म्हणलात की पहिली मध्ये असतानाच तुम्ही पहिली कविता लिहिलीत, पण त्याला काय फारसा अर्थ नव्हता. अर्थात तो आपल्या त्यावेळच्या बुद्धीप्रमाणे तुम्ही लिहिला असणार आहे. आणि नंतर जेव्हा कॉलेजचं तुम्ही सांगताय आता, म्हणजे कॉलेज संपल्यानंतर तुम्ही सिरियसली जरासं लिहायला सुरुवात केली, अर्थात कॉलेजमध्ये असताना सुद्धा ज्या आपण कविता लिहितो किंवा असं काही चारोळी वगैरे लिहिण्याचं आपल्याला जी सवय असते, ते पण त्या त्या एजनुसार आपण लिहित असतो, त्यालाही तेवढं फारसं असं काय म्हणजे महत्व म्हणता येणार नाही, पण तेवढ्या मॅच्युअर्ड पण नसतात.
0: तशा काही केल्या होत्या कॉलेजात, पण त्याला काही काही फार खास अशा नव्हत्या.
1: बरोबर.
0: आणि त्या म्हणजे त्या त्यावेळच्या प्रसंगांवर वगैरे, गंभीरच कविता त्या जास्त होत्या.
1: बरोबर.
0: आणि त्यावेळच्या प्रसंगांवर केल्या होत्या.
1: अच्छा, मग त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं तुमचा जो साहित्याचा प्रवास आहे तो सुरू झाला. म्हणजे आपणही थोडंफार मॅच्युअर्ड झालेलो असतो, कॉलेज आपलं संपत आलेलं असतं त्या टायमिंगला, आणि मग सिरियसली तुम्ही कविता लिहिण्याकडं म्हणजे तुमचा फोकस वाढला. तर कशा पद्धतीच्या कविता तुम्हाला लिहायला आवडतात?
0: विषय म्हटला तर कुठलाही विषय कवितेला वर्जन असतोच, पण मला मुक्त छंद लिहायला जास्त आवडतं. मी वृत्तबद्ध कविताही लिहिल्या आहेत, मीटर मधल्याही गीतं लिहिली आहेत, पण मला माझा कल जास्तीत जास्त मुक्त छंदाकडे आहे, कारण त्या प्रकारचं मी लहानपणापासून वाचत आली आहे आणि मला त्या जास्त आवडतात. त्यातनं आपल्याला हवा तो आशय मांडता येतो आणि मांडण्याची मुभा स्वातंत्र्य जास्त असतं, म्हणून मला मुक्त छंदातले जास्त आवडतात.
1: अच्छा, एखाद्या कवितेच्या चार लाईनी तुम्ही सांगू शकाल?
0: हो. माझी जी गाजलेली कविता आहे कपडे वाळत घालणारी बाई, त्याच्यातल्या शेवटच्या चार ओळी सांगते की बाई साधे कपडे वाळत घालताना सुद्धा इतकं सगळं करते, बाई साधे कपडे वाळत घालताना सुद्धा इतकं सगळं करते, आणि तरीही कोणी विचारलं तुम्ही काय करता, तर त्याचं उत्तर काही नाही, घरीच असते असं देते, काही नाही घरीच असते असं देते.
1: बरोबर, म्हणजे अगदी सिच्युएशनल लाईनी आहेत खरं तर त्या. बरोबर, कारण कुणी काही विचारलं तर स्त्री ही कायम काही नाही, मी घरातच असते, घरची कामच करते वगैरे, अशी काहीशी म्हणजे ज्या हाऊस वाईफ आहेत त्यांच्याकडून अशी उत्तरं दिली जातात. आणि अर्थात आजकाल आपण पाहतोय की ज्या घरी राहणाऱ्या ज्या हाऊस वाईफ आहेत फक्त त्यांचं काम खूप जास्तीचं असतं, म्हणजे ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्या एका दुसरं काम बाजूला टाकून, किंवा आम्ही बाहेर कामाला जातो म्हणून एका दुसरं काम करतही नाही घरी, आणि त्यांना एक्सक्यूजही भेटतात, पण तसं काही घरात फक्त राहून काम करणाऱ्या स्त्रीला भेटत नाही, त्यांनी ते केलंच पाहिजे असं होतं. पण म्हणजे बाहेर जाऊन वर्किंग वुमन ज्या आहेत त्यांची जबाबदारी तेवढीच असते, कारण ऑफिसही काम करायला पाहिजे आणि मग घरी जाऊन घरची कामं तरी आहेतच आहे, त्यामध्ये जरा एका दुसरं इकडे तिकडे होऊन जातं कायम. ते तर आहे.
0: आणि मुख्यतः त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष होतं की त्याची जाणीव नसते लोकांना ते करत असतात.
1: होय ना, पण सध्या त्यांनाही खूप मानलं जातं, कारण आता लोकांना कळून येतंय की घरचं काम फक्त करणं किती डिफिकल्ट आहे, आणि सारखं सतत ते कामातच राहायला लागतं. आपल्याला निदान संडेची, हा बाबा संडे आहे आज आम्ही काही करणार नाही असं एक डोक्यात असतं, आणि तसं करतो सुद्धा आपण बऱ्याचदा. पण ज्या खरंच घरी फक्त काम करत असतात त्यांना संडे काय आणि मंडे काय रोजचा दिवस सारखाच होतो, आणि त्यांचं महत्व आता खरंच कळून आले लोकांना की ते काम किती महत्वाचं आहे कम्पेअरिंग टू वर्किंग वुमन्स. त्यांच्याशी कम्पेअर केलं तर ते जास्त महत्वाचं आहे हे समजून आलं.
0: कुठलंही काम महत्वाचंच असतं, आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तसा केला पाहिजे.
1: हो ना, अगदी. म्हणजे एकंदरीत तुमच्या सिच्युएशनल कविता किंवा अशा मुक्त छंद या टाईपच्या कविता तुम्ही लिहिता. तुम्ही बोलता बोलता सांगितलं की तुमचा एक कविता संग्रह सुद्धा खूप गाजला आणि तो प्रकाशित झाला, त्याला बरेचसे अवॉर्ड सुद्धा मिळाले, तर तो कोणता होता?
0: ह्याच कवितेवरनं त्या संग्रहाचं नाव कपडे वाळत घालणारी बाई असं ठेवलेलं आहे, म्हणजे ती कविता त्यात आहे म्हणूनही आहे. आणि त्यामागचा एक हाच मी सांगितला हा दृष्टिकोन होता की ज्यांचं काम दुर्लक्षला जातंय किंवा ज्या व्यक्ती दुर्लक्षिल्या जातात त्यांच्यासाठी हा संग्रह लिहिलेला आहे. यात सामान्य माणसाच्या नजरेतनं कविता, की सामान्य माणसाकडे कायम दुर्लक्ष केलं जातं आणि त्याच्या कामाचं महत्व कळत नाही, त्यामुळे ह्या सगळ्या कविता या सामान्य माणसाच्या आहेत, म्हणून संग्रहाला ते नाव दिलेलं आहे.

0: मग या संग्रहाला तुम्हाला अनेक पारितोषिकं मिळाली.
1: 12 पुरस्कार मिळाले आहेत या संग्रहाला.
0: अच्छा, थोड्याफार आणखी आठवणी आपल्याला ऐकून घ्यायला आवडतील की कुठं असे पुरस्कार मिळाले आणि काय काय होते ते प्रसंग.
1: पुरस्कार सगळ्यात महत्वाचा पुरस्कार मसापचा नवोदित कवयित्रीचा मिळाला.
0: बर.
1: महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे.
0: ओके.
1: नंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे यांचाही मिळाला. वेगवेगळ्या गावातले मिळाले, बडोदा, इंदोर आणि महाराष्ट्रातले वेगवेगळ्या ठिकाणचे पुरस्कार यासाठी मिळाले. तर सगळे अनुभव चांगलेच होते. पुरस्कार मिळणं ही आनंदाचीच गोष्ट आहे वगैरे. आणि त्यापेक्षा सुद्धा महत्वाचं म्हणजे एक तो संग्रह प्रकाशित झाल्यावर एक पुण्यात एक विवाह समुपदेशिका म्हणून एकट्या काम करतात, तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या मॅरेज काउन्सिलिंग सेशन मध्ये मी ही कविता वापरू का स्त्रियांचं महत्व सांगायला पुरुषांसाठी. तर मला वाटलं तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार होता की आपली कविता कुठेतरी उपयोगी येते कोणासाठी तरी. बाकी पुरस्कारापेक्षा त्याचं महत्व मला जास्त वाटतं.
0: अगदी खरंच आहे, कारण आपल्याला ते अभिमानास्पद असतं की कारण आपल्याला विचारून कोणीतरी ही कविता एखाद्या चांगल्या कामासाठी वापरतंय. खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे ती. आणि म्हणजे असे अनेक पुरस्कार तुम्हाला या कविता संग्रहासाठी भेटले. सामान्य लोकांचं काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा ते काय फेस करतात हे सगळं तुम्ही तुमच्या कवितांमधून मांडण्याचा प्रयत्न केला. मुळातच म्हणजे या साहित्याकडे वळण्याचं तुमच्या डोक्यात कसं काय आलं, म्हणजे असं आपण लिहावं किंवा लिखाणाची सुरुवात करावी असं.
1: घरी साहित्यिक पार्श्वभूमी चांगली होती. माझे बाबा विनोदी लेखक आहेत, विनोदी कथा लिहित असतात गेली 50 वर्ष जवळपास. आणि त्यामुळे घरात पुस्तकं भरपूर असायची, दिवाळी अंक खूप यायचे. आणि बाबा स्वतः विनोदी कथा लिहित असले तरी त्यांचा आवडता प्रांत कविता आहे, तर घरी खूप कविता ते म्हणून दाखवायचे. माझ्या भावालाही लहानपणी कवितांचं वेळ खूप होतं आणि तो अनेक पुस्तकातल्या कविता वाचून त्या पाठ करून मला म्हणून दाखवायचा. आणि त्यामुळे खूपशा कविता अगदी लहान वयात पाठ व्हायच्या आणि त्यामुळे असा कवितांकडे कल वळला. आणि घरात खूप पुस्तकं वगैरे असल्याने वाचन आणि लेखन या दोन्हीची आवड होतीच. फक्त विनोदी कथांकडे वगैरे न वळता मी कवितांकडे वळले, ती माझी आवड होती.
0: अच्छा, म्हणजे पार्श्वभूमी साहित्यिक असल्यामुळं तुम्हाला थोडंसं इझी गेलं हे.
1: हो, तसं म्हणता येईल.
0: अच्छा, मग बाबा विनोदी लेखक तुम्ही म्हटलात, विनोदी कथा वगैरे लिहितात ते, मग त्यांचं असं झालं नाही का की तू ही कथा वगैरे लिही किंवा इकडं वळ असं काही त्यांचं?
1: नाही, त्यांच्याकडनं कुठलंच ह्या बाबतीत प्रेशर किंवा काही नव्हतं. आणि म्हणजे त्यांनी काही साहित्यिका हो असंही म्हटलं नव्हतं. हा पूर्ण माझा प्रांत असा मी डेव्हलप केला, पण तो अर्थातच त्यांची कवितांची आवड. आणि ते जे लहानपणी आम्हाला कविता सांगायचे, म्हणजे मला एक ह्यातला प्रसंग आठवतोय, सांगू का थोडक्यात?
0: हो हो, सांगा.
1: की मी 4 वर्षाची होते तेव्हा एकदा मी विचारलं शाळा का असते. साधारणतः हा प्रश्न सगळी मुलं विचारतात.
0: हो ना, कंटाळलेलो असतो तेव्हा
1: अगदी. पण सगळ्यांचे आई वडील असं उत्तर देतात की तू शिकून मोठी व्हावी म्हणून शाळा असते.
0: बरोबर.
1: पण माझ्या बाबांनी मला इंदिरा संतांच्या कवितेच्या 4 ओळी सांगितल्या की नाल अशी ती कविता आहे आणि त्याच्यात बैलांना नाल ठोकत असतात आणि बैलांच्या डोळ्यातनं अश्रू बाहेर येत असतात आणि कठीण असतं ते दृश्य बघायलाही, अगदी आपल्याही डोळ्यात पाणी येतं वगैरे. पण शेवटच्या 4 ओळी अशा आहेत त्यातल्या की वाट चाल ही पुढची दुस्तर सुसह्य व्हावी म्हणून इथे तर नाल खुराना घेती ठोकून नाल खुराना घेती ठोकून. त्याच्यामुळे पुढची वाट कायम ते उन्हात पाय भाजत नाहीत बैलांचे वगैरे. तर तशी तुमची शाळा असते की पुढची वाट सुकर व्हावी म्हणून. तर असं जे वातावरण होतं जे कवितांचं आणि कविता ऐकत आलं, त्यामुळे लहानपणीच ती गोडी लागली आणि तेव्हाच कुठेतरी विकसित होत होतं.
0: अर्थात आपल्याला योग्य वेळी योग्य उदाहरण देऊन ते पटवून देणं आपल्याला ते जमलं पाहिजे. म्हणजे असे अनेक प्रसंग आपल्या समोर येत असतात, मग त्यावेळी ते कुठला आपण कुठल्या संतांच्या किंवा कुठल्या कवयित्रीच्या ओळीत फिट होतील आणि कुठलं ते सांगता येईल आपल्याला, ते सगळं खूप महत्वाचं आहे. म्हणजे मिसमॅच होता कामाने.
1: हो नाही, कधी कधी एक एक कविता म्हणजे आजकाल अनेकांना घाई असते की कविता लिहिली की पटकन फेसबुकवर टाका आणि किती लाईक्स येतात बघा. पण कविता ही खूप गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे. तर कधी कधी म्हणजे आता ती कपडे वाळत घालणारी बाई कविताच मला कल्पना सुचली त्याच्यानंतर मी 6 वर्षांनी लिहिली जवळपास. तर ते मनात विचार चालू असतात आणि जोवर आपल्या मनाला ती परिपूर्ण वाटत नाही तोवर ती कागदावर उतर

0: लावायची नाही असं ठरवलेलं असतं. त्यामुळे अगदी एकेका शब्दासाठी खूप विचार करणं की हा शब्द इथं बसत नाहीये मग नाही, आणि जेव्हा आपल्याला ती वाटेल की हा आता ही मनासारखी झाली आहे त्याच्यानंतर मग ती पुढे पब्लिश करायला किंवा काही पाठवायची असं अगदी ठरवलेलं
1: असतं. म्हणजे काय तर तुम्हाला अचानक सुचलं आणि ते लगेच आपण कागदावर उतरवलंय असं होत नाही.
0: नाही, तशा वेळी कल्पना लिहून ठेवते मी, त्याची कविताच त्यावेळी होईल असं नाही. काही कविता तशाही सुचतात एकटाकी आणि त्या परफेक्टच येतात वगैरे, पण सगळ्याच तशा येतील असं नाही. नंतर काही बऱ्याचदा आपण परत परत वाचून त्यात बदल करून त्यात शब्द बदलून किंवा कधी कधी एका अर्थाची लिहायला घेतलेली असते पण लिहिता लिहिता ती दुसऱ्याच अर्थामध्ये परावर्तित होते, असेही प्रसंग येतात कविता लिहिताना.
1: बरोबर, मग कविता सोबत लिखाणामध्ये दुसरं काही आणि तुमची आवड आहे का?
0: कथा मी लिहिल्या होत्या, विनोदी कथा पण लिहिली होती, पण तो जडणे मी म्हणजे विनोदात म्हणते सुद्धा की कथा कादंबरी नाट्य सारे अपुरे राहिले, लिहिण्याच्या आळसाने आम्हा फक्त कवी केले. पण अगदी सिरियसली सांगायचं तर कविता जास्त आवडते.
1: अच्छा, त्यामुळे दुसरा काही जास्त असा विचार केला नाही.
0: नाटक वाचायला आवडतात पण अजून मी कधी नाटक वगैरे लिहिलेलं नाहीये.
1: ओके, बर. जे आपले नवोदित आहेत किंवा ज्यांना असं काही लिहिण्याची आवड थोडीफार आहे आणि ती डेव्हलप नाही होत आहे, तर अशांसाठी आपण काही सांगू का?
0: हो, घाई करू नका. मी मगाशी म्हटलं तसंच की हे काम अगदी गांभीर्याने घ्यायचं आहे, उगीच कविता पाडायची नाही आपल्याला. आणि कवितेमागून एक विचार, एक भूमिका तुमची स्पष्ट झाली पाहिजे. उगीच काहीतरी समोर एक गोष्ट आणि त्याच्यावर कविता लिहिली असं असू नये. शेवटी त्यातनं तुम्हाला काय सांगायचं आहे लोकांना हे पुढे आलं पाहिजे. त्यामुळे ती घाई करून लगेच ती सोशल मीडियावर घालायची वगैरे असं करू नका. त्याचा पूर्ण विचार करा, मनात ती कल्पना अगदी परिपूर्णरित्या उतरू द्या, आणि मग तुम्हाला वाटलं की यातले सगळे शब्द अगदी व्यवस्थित बसत आहेत वगैरे त्याच्यानंतर ती लिहा. तर ही घाई करणं चुकीचं आहे एवढंच मला सांगायचं.
1: म्हणजे एकंदरीत आपण पेशन्सनं काम केलं पाहिजे.
0: हो,
1: बर. मग जसं लेखन आपल्याला घ्यावं लागतं, म्हणजे कविता लिहिणं असेल, कथा, कादंबरी वगैरे जे लेखनातले प्रकार आहे, त्याच्यासाठी वाचनही खूप गरजेचं आहे.
0: हो, अगदी. म्हणजे एक चांगली कविता लिहिण्याआधी तुम्ही 100 चांगल्या कविता वाचल्या आणि परत परत वाचल्या पाहिजेत.
1: बर,
0: वाचन ही खूपच महत्वाची गोष्ट आहे आणि ती अनेक जण करत नाहीत.
1: हो ना,
0: पण ती प्रचंड महत्वाची. आणि वाचनामुळे तुम्हाला तुम्ही लिहिलेली कविता कुठल्या स्थानावर आहे याचा पण अंदाज येतो. जर आपण कोणाचं वाचलं नाही तर आपल्याला आपलीच कविता अगदी छान आहे असं वाटत राहतं. पण इतरांच्या वाचल्या की किती चांगलं लिहिलेलं आहे मराठीत किंवा इतर भाषांमध्ये, त्याचा अंदाज येतो आणि मग तुम्ही सुधारणा करत जाऊ शकता.
1: नुकतंच तुम्ही आता विश्व मराठी संमेलनामध्ये सुद्धा भाग घेतलात, तर तो अनुभव कसा होता तुमच्यासाठी?
0: तो खूपच छान होता, कारण सोबतीला सगळे मोठे कवी होते, म्हणजे अशोक नायगावकर सर, रामदास फुटाणे सर, विठ्ठल वाघ सर, महेश केळुसकर, अरुण म्हात्रे, नंतर किशोर कदम, वैभव जोशी, संकर्षण कराडे, असे सगळेच दिग्गज होते. त्यांच्या कविता आणि ऐकणं आणि त्यांच्या बरोबर बसून आपली कविता सादर करणं हे चांगलं होतं. आणि समोर रसिक वर्गही चांगला होता, जवळपास 1000-1200 लोकांची गर्दी होती. तर एकूण एक्सपिरियन्स छान होता. आणि पूर्ण विश्व मराठी संमेलनातले बाकीचेही कार्यक्रम चांगले चांगले त्या निमित्ताने बघता आले आणि भेटीगाठी खूप झाल्या अनेक साहित्यिकांच्या, इतर क्षेत्रातील लोकांच्याही, त्यामुळे तो खूपच चांगला अनुभव म्हणता येईल.
1: आपल्या इकडे सुद्धा अनेक साहित्य संमेलन आता म्हणजे आयोजित केली जातात, जास्त करून आता जानेवारी फेब्रुवारी मध्ये सगळीकडे सुरू असतं. तर इकडचे साहित्य संमेलन आणि आपण दुसरीकडे जाऊन जेव्हा साहित्य संमेलन अटेंड करतो एखादं, काय असा बदल अजून व्हायला पाहिजे असं काही वाटतं आपल्याला?
0: नाही, दोन्हीकडच्या साहित्य संमेलनात काही फरक असू शकतो. इथली ग्रामीण साहित्य संमेलनं होतात, वेगवेगळ्या गावची लोक अगदी स्वतःच्या प्रयत्नातनं करतात आणि स्वतः पैसे घालण्यापासनं सगळी तयारी करण्यापर्यंत सगळं करतात. आणि विश्व मराठी संमेलन किंवा अशी होतात ती सरकारी पातळीवर मोठा खर्च करून केलेली असतात वगैरे, त्यामुळे आपल्याकडे होतात ती मला खूपच चांगली वाटतात की लोकांच्या प्रेरणेतनं आणि इच्छेतनं झालेली अगदी चांगली होतात. वक्तेही वेगवेगळे चांगले बोलवले जातात. म्हणजे मला आठवतंय मी लहान असताना अगदी कडोली किंवा अशा गावांमध्ये जे वक्ते बोलवले जायचे ते पुढे जाऊन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पण व्हायचे, त्यामुळे ही संमेलन खूपच चांगल्या रीतीने चालतात असं मला वाटतं.
1: एखाद्या साहित्यिकाला म्हणजे तो नवोदित असू देत किंवा मुरलेला असू देत कोणताही, किती महत्वाचं आहे संमेलन होणं किंवा संमेलन अटेंड करणं?
0: खर तर ते प्रत्येकाच्या म्हणजे व्यक्तिपरत्वे बदलतं हा विचार. काही जणांना संमेलन होऊ नयेत असं वाटतं, काही जणांना व्हावीत असं वाटतं. संमेलनाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. फायदे असे की भेटीगाठी होतात, एक त्याविषयी जागरूकता वाढते, लोक वाचायला प्रेरणा घेऊ शकतात, चांगले कार्यक्रम होतात. आणि तोट्याची बाजू अशी आहे की प्रचंड खर्च केला जातो. कधी कधी काही कार्यक्रमात वशिलेबाजी चालते किंवा काही कार्यक्रमात काही निष्पन्न होत नाही, अशाही गोष्टी त्या मागे आहेत. तर आपण त्यातलं काय चांगलं घ्यायचं ते आपण ठरवायचं त्यातनं, आणि ज्या जे तोटे आहेत ते कसे कमी करता येतील. जशी आपली ग्रामीण साहित्य संमेलनं होतात ती कमी खर्चात होतात, त्याला खूप अवाढव्य खर्च केला जात नाही वगैरे, पण त्यातनं त्या त्या गावात जागरूकता आणि वाचन वाढतंय, साहित्याविषयी ओढ वाढते वगैरे. तर अशी संमेलनं होणं खूप चांगलं आहे असं मला वाटतं.
1: नक्कीच. म्हणजे गेली 20 वर्ष आता तुम्ही या साहित्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तुमचा एक कविता संग्रह सुद्धा प्रकाशित झाला आणि सांगितल्याप्रमाणे त्याला अनेक अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत. नुकतंच तुम्ही विश्व मराठी संमेलनामध्ये सुद्धा आमंत्रित कवयित्री म्हणून तुम्हाला आमंत्रण होतं. तर हा सगळा साहित्याचा भाग झाला. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही हॉबीज तुमच्या?
0: नाटकं बघायला आवडतात.
1: बर.
0: आणि क्रिकेट बघायला आवडतात मॅच.
1: अच्छा.
0: आणि क्राफ्ट आवडतं थोडंफार. तर याच गाणी ऐकणं आवडतं. असे काही छंद आहेत.
1: अच्छा. मग तुम्ही म्हणजे लिखाणाला म्हणा किंवा स्पेशली वाचनासाठी असा किती वेळ देता?
0: नाही, असं ठरवून दिला जात नाही. म्हणजे कधी कधी एखादं आवडतं पुस्तक आलं की ते लगेच पूर्ण वाचेपर्यंत थांबायचंच नाही असंही होतं, आणि एखाद्या दिवशी अजिबात वेळ पण मिळत नाही असं. म्हणजे ठरवून नाही करत काही, पण वेळ देते हे नक्की की
1: अच्छा
0: हा एवढं वाचायचंय आपल्याला ही ही पुस्तकं. आणि बरीचशी पुस्तकं असतात घरी येत असतात सातत्याने. शाळेत मी लायब्ररी सेक्शनच बघते त्यामुळे तिथेही असतात, त्यामुळे वाचन सारखं सुरू असत.
1: अलीकडं तुमच्या वाचनात आलेल्या अशा चांगलं कुठलं तरी म्हणजे ऑथर म्हणा किंवा असं काही पुस्तक एखादं चांगलं तुम्ही वाचलंय?
0: अगदी अलीकडे भुरा वाचलंय मी शरद बाविस्करांचं, जे मला खूप आवडलं. आणि कविता संग्रह तर अनेकांचे आवडतच असतात. माझे आवडते कवी म्हणजे कुसुमाग्रज वगैरे आहेतच, कुसुमाग्रज, इंदिरा संत वगैरे. आत्ताच्या पिढीतले किरण येले, प्रशांत असणारे हे माझे आवडते लेखक कवी आहेत. भारत सासणे हे खूप आवडतात. सध्या दिवाळी अंकात भारत सासणेंची घोरपडीची रात्र ही गोष्ट खूप आवडली होती.
1: तर अच्छा, छान. म्हणजे वाचन हे खूप महत्वाचं आहे हे लक्षात येतं वरचेवर, कारण त्याच्याशिवाय आपल्याला दुसरे काय लिहितात किंवा आपण कुठे आहोत आपण काय लिहितो तो जो फरक आहे तो लगेच पटकन आपल्याला समजून नाही येणार.
0: करेक्ट.
1: एकंदरीतच सर्वांसाठी वाचन हे किती महत्वाचं आहे याबद्दल आपण काय सांगू?
0: वाचन आहेच, म्हणून मी सध्या जे काम करते तेही वाचनाशी रिलेटेड आहे की लहान मुलांपासूनच, लहान असतानापासूनच ती गोडी लागावी म्हणून आम्ही वेगवेगळे वाचन उपक्रम आमच्या शाळेत घेत असतो. आणि सध्या जो मुलांचा अटेन्शन स्पॅन कमी झालाय मोबाईलमुळे वगैरे म्हटलं जातं, रील्स बघून वगैरे, त्या अशा काळात तर वाचन एकाग्रतेसाठी खूपच महत्वाचं आहे. वाचनाचे फायदे वेगळे सांगायची गरज नाहीच आहे, पण सध्याच्या काळात तर ते खूप महत्व की मोबाईल सोडा आणि पुस्तकांकडे वळा असं एक वातावरण करण्याची गरज आहे. आणि त्यामुळे बाकी सगळे आकलन शक्ती माणसाच्या समज वाढण्यात वगैरे असे फायदे खूप होतात, त्यामुळे ते गरजेचं आहे, प्रचंड गरजेचं
1: आहे. अच्छा. अर्थात तुमच्या लेखनामधल्या सगळ्या कविताच तुम्हाला आवडीच्या असणारच आहेत, पण त्यातून एखादी अशी कविता जी आपण आता सांगू शकू?
0: कपडे वाळत घालणारी बाईच जास्त आवडते, कारण ती म्हणजे मी सांगितलं तसं अगदी ह्याच्यासाठी पण त्याने मॅरेज काउन्सिलिंग साठी वगैरे पण घेतलेली आहे, ती जास्त आवडते.
1: तर ती कविता मग पूर्ण ऐकायला आवडेल आम्हाला.
0: हो जरूर. अगदी कपडे वाळत घालण्याइतक्या छोट्या छोट्या गोष्टीतही दडलेलं असतं बाईचं नेटकं व्यवस्थापन. ती कपड्यांची आतली बाजू बाहेर काढते आणि तसे उलटे उन्हात वाळत घालते. उन्हाला सामोरं जायचं तर बाहेरच्या पोकळ दिखाव्यापेक्षा आतला कणखरपणा जास्त कामाचा, हे अनुभवातून पक्क मुरलेलं असतं डोक्यात. बाई एक एक कपडा उचलते बादलीतून, ओला असताना झटकून त्याच्या सुरकुत्या सरळ करते आणि मग वाळत घालते. वेळेतच गोष्टी सरळ करणं आणि अनावश्यक घटक झटकून घालवणं तिलाच तर जमतं. फक्त अगदी पहिल्या उन्हा लगतच्या दोरीवरती घालते घरी घालायचे जुने विटके कपडे. घरचे कपडे भक्कमपणे विना तक्रार सगळं सांभाळत असतात, म्हणून बाहेर घालायचे कपडे दिमाखात वावरू शकतात हे तिच्या इतकं कोणाला कळणार. सगळ्यात मागच्या दोरीवरती घालते नवऱ्याचे शॉर्ट्स, मुलांची अंतरवस्त्रे वगैरे वगैरे. बाहेरून तिच्या गॅलरीकडे बघणाऱ्याला कधीच दिसू नयेत काही गोष्टी याची खबरदारी ती कटाक्षाने घेते. आणि स्वतःची अंतरवस्त्रे तर ती दडवून घालते इतर कपड्यांच्या खाली, अगदी वाळली नाहीत तरीही, कारण ती वाळण्याच्या निकडीपेक्षा ती दडवण्याची निकड अधिक ठसवलेली असते तिच्या आईने तिच्या मनात, आणि तीही तेच सांगणार असते तिच्या मुलीला. बाई साधे कपडे वाळत घालतानाही इतकं सगळं करते आणि तरीही कोणी विचारलं तुम्ही काय करता तर त्याच उत्तर काही नाही घरीच असते असं देते.
1: खूपच सुंदर होते. आणि तुम्ही म्हटल्यासारखं या कवितेतून खूप चांगला अर्थ किंवा ज्या गोष्टी एक सामान्य माणसं विचार सुद्धा करू शकणार नाहीत या गोष्टी या कवितेतून तुम्ही त्याची जाणीव करून दिलीत लोकांना. थँक्यू सो मच. थोडंसं तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही मराठी विद्यानिकेतनमध्ये कार्यरत आहात, बाकी मग घरी कोण कोण असतं, काय आहे?
0: मी, आई, बाबा, माझा भाऊ, वहिनी आणि भाचा.
1: ओके. अच्छा, मग अजूनही सरांच्याकडून म्हणजे तुमचे बाबा जे आहेत तेही एक विनोदी लेखक आहेत, तर त्यांच्याकडून अजूनही तुम्ही मार्गदर्शन घेता का?
0: आता ते नाही करत, फक्त काही त्यांना आवडलं नाही वगैरे तर सांगतात हे असं नकोय कवितेत वगैरे, तर असं काही खटकलं त्यांना तर नक्की सांगतात की नाही हे अशा पद्धतीने यायला नकोय किंवा हे चांगलं नाही आहे असं सांगतात.
1: तुम्हाला स्वतःला काय असं काही वाटतं काय की अजूनही आपल्या कवितेंमध्ये असे थोडेफार बदल व्हायला हवेत?
0: हो अगदीच, म्हणजे मी म्हंटल तसं अजूनही मी शिकते आहे, तर हा शिकण्याचा प्रवास असाच जीवनभर पण चालत राहील कारण प्रत्येक माणूस हा विद्यार्थी असतोच शेवटी, त्यामुळे अगदी 100% चांगली कविता अशी कुठली होऊच शकत नाही. तुम्ही कितीही चांगली लिहिली तरी अजून चांगली लिहायचा प्रयत्न तुमचा असतोच आणि तो असलाच पाहिजे असं माझं मत.
1: बरोबर. थँक्यू सो मच हर्षदा मॅडम आणि तुम्ही आला तिकडं. नक्कीच आपण तुमचा कविता संग्रह ऐकणार आहोत आणि त्याच्यासाठी तुम्ही वेळ द्याल पुन्हा एकदा अशी आशा आहे. पण आजच्या कार्यक्रमासाठी आला त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: तुम्ही मला बोलावलं आणि ही संधी दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
1: थँक्यू. हा होता आजचा महिला जगत हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण हर्षदा सुंठनकर यांना ऐकलं. त्यांनी PGDBA केलेला आहे, मॅनेजमेंटमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. 20 वर्ष झालं त्या कविता लिहित आहेत आणि सध्या मराठी विद्यानिकेतनमध्ये त्या कार्यरत आहेत. त्यांच्याशी आपण बोलत होतो. आणखीन एका भागामध्ये आपण त्यांना ऐकणारच आहोत, पण आजचा भाग कसा होता ते जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येते एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणू धोनी 90.4 FM KLE कनस. नमस्कार. नमस्कार, तुम्ही ऐकता वेणुधोनी 90.4 FM
2: आज का सुरीला सफर.
1: आणि आता आपण ऑल इंडिया रेडिओच्या सहयोगातून प्रस्तुत होणाऱ्या न्यूज ऐकणार आहोत.
3: हजरत मोहम्मद का योम पैदाइश ईद मिलादुल नबी मजहबी अकीदत के साथ मनाया जा रहा है. आइंदा 2 रोज के दौरान मशरकी और शिमाल मशरकी रियासतों में शदीद बारिश जारी रहने का इम्कान है. और क्रिकेट में कोलंबो टेस्ट मैच में भारत ने श्रीलंका को फॉलो ऑन कराया है. इसके साथ ही खबरों का ये बुलेटिन खत्म हुआ.
4: Good afternoon. This is Akashvani and I am Abhishek Mukhopadhyay with the Midday News. The headlines. Finance Minister Nirmala Sitharaman addresses leading members of Indian business community in Toronto, Canada, says India's transformation is structural, driven by rapid urbanization and world-class digital infrastructure. Chief Minister Rekha Gupta launches Delhi Lakshmi Yojana, hands over approval letters to 2,500 beneficiaries. Indian Medical Association issues public health advisory on H1N1 influenza spread in country. says no cause for panic, just heightened vigilance required. Festival of Onam been celebrated with traditional fervor. Birthday of Prophet Hazrat Muhammad Eid Milad al-Nabi been celebrated in various parts of the country. Heavy rainfall to prevail over eastern and northeastern states for the next 2 days. And in cricket, India asks host Sri Lanka to follow on in the Colombo Test match. Finance Minister Nirmala Sitharaman today said that India stands as the fastest growing major economy in the world and offers a unique combination of scale, sustained growth, a young population, expanding consumption and rapidly deepening capital markets. Addressing prominent members of the Indian business community in Toronto today, Sitharaman said India's transformation is structural, driven by rapid urbanization, a growing middle class and world-class digital infrastructure. She noted that these developments are creating new opportunities across virtually every sector of the economy.
2: India today stands as the fastest growing major economy in the world. India's transformation is structural, rapid urbanization, a growing middle class and world-class digital infrastructure are creating new opportunities across virtually every sector of the economy.
4: The finance minister also highlighted the role of India's digital ecosystem in transforming access to financial and commercial services. She underlined significant opportunities for collaboration with Canadian banks, fintech companies and regulators, not only in payments but also in shaping the next generation of digital financial infrastructure. Referring to the agreement reached between Prime Minister Narendra Modi and his Canadian counterpart Mark Carney on the sidelines of the G7 summit in June 2025 to reset bilateral ties, Sitharaman said the two countries have reaffirmed their commitment to building a future-focused strategic partnership.
2: India-Canada bilateral relations have seen a remarkable transformation in recent times, underpinned by our shared values of democracy and pluralism and expanding economic engagement and the strength of our people-to-people ties. It is, in the truest sense, a strategic bridge between two vibrant democracies and two innovation-driven economies. On the sidelines of the G7 summit in June 2025, Prime Ministers Narendra Modi and Sri Mark Carney.
4: Union Minister Nirmala Sitharaman arrived in Toronto yesterday for a four-day official visit to Canada, focused on strengthening bilateral trade, investment linkages and financial cooperation. Delhi Chief Minister Rekha Gupta today said that empowering women is essential for the country's progress. Handing over the approval letters of the Delhi Lakshmi Yojana in New Delhi, Ms. Gupta said that over 9,22,000 women have registered for the scheme since its launch. She said that approval certificates were handed over to 2,500 beneficiaries today. The Chief Minister also said that these beneficiaries will receive 2,500 rupees on the 1st of next month, after completing due formalities. She added that the financial assistance can help women meet important needs including children's care and education, household requirements or support for their livelihood and business activities. She said that the objective of the scheme is to provide financial security to women and make them self-reliant. The Indian Medical Association IMA has urged people to remain vigilant amid a seasonal rise in influenza A H1N1 cases, saying that the majority of infections are mild and self-limiting and there is no cause for panic. The IMA has advised people not to take antibiotics over the counter for flu symptoms, stressing that H1N1 is a viral infection and antibiotics do not kill viruses. It specifically cautioned against self-medication with antibiotics such as azithromycin and amoxicillin, clavulanate and cefixime. According to the association, antibiotics should be taken only when prescribed by a qualified medical professional. The IMA said H1N1 commonly presents with sudden onset of high-grade fever and chills, persistent dry cough, sore throat, severe muscle aches and fatigue. The association has recommended basic preventive measures, including respiratory hygiene by covering the mouth and nose while coughing or sneezing, wearing a well-fitted mask in crowded and enclosed spaces, among others. Prime Minister Narendra Modi reviewed infrastructure projects worth 30,000 crore rupees at the 53rd Pragati meeting in New Delhi yesterday. Prime Minister stressed the need to explore common utility corridors for infrastructure services wherever feasible, particularly while planning major transport and infrastructure projects. Mr. Modi called upon ministries and states to examine such integrated approaches at the planning stage itself, keeping in view the technical economic feasibility. He said speed of execution must be accompanied by uncompromising quality. Home Minister Amit Shah has said that to emerge as a leader in every sector, India must further strengthen its internal security. Addressing the concluding session of the National Security Strategies Conference, NSSC, in New Delhi, Mr. Shah said the move will enable disposal of criminal cases up to the Supreme Court within 3 years and raise the conviction rate by 25%. This is Akashvani giving you the news. For quick news updates around the clock, follow us on X handle at AIR News Alerts. And for details of stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and download News on AIR app. India has asserted that the immediate priority of the United Nations Security Council must be to take steps to mitigate the humanitarian consequences of ongoing hostilities. Addressing a Security Council open debate titled Food Under Fire, the Security Council's role in mitigating global and local food crisis, India's permanent representative to the UN, P. Harish, called for safe, rapid and unimpeded humanitarian access as well as support for effective deconfliction arrangements.
5: Food insecurity remains one of the gravest humanitarian consequences of armed conflict. Today's conflicts increasingly generate ripple effects far beyond the immediate theater of hostilities. Disruptions to energy markets, fertilizer supplies, maritime transport, humanitarian logistics and agricultural trade have demonstrated how regional conflicts can threaten food security across the world, with the greatest burden falling on developing countries that are highly import dependent. Let us nevertheless remain clear about the causality of this challenge.
4: New Delhi has rejected the references in the report of the UN Committee on the Elimination of Racial Discrimination, terming them politically motivated and highly malicious. In response to media queries on the committee's report following India's 11th periodic review on the International Convention on the Elimination of Racial Discrimination, ICERD, External Affairs Ministry spokesperson Randeep Jaiswal said that India participated in the spirit of constructive engagement as a routine treaty body review. The spokesperson said, as a country that played a leading role in negotiating and drafting ICERD in the 1960s, India's commitment to combating racial discrimination remains unwavering. India and Seychelles have recognized the fisheries sector and the broader blue economy as critical pillars for driving economic growth, generating rural employment and fostering sustainable development. The Minister of Fisheries, Animal Husbandry and Dairying convened a high-level bilateral meeting with the Seychelles delegation led by Minister of Fisheries, Agriculture and Blue Economy Wallace Koskrew in New Delhi yesterday. During the discussion, the Indian delegation underscored the deep-rooted maritime partnership between the two nations, reiterating India's steadfast commitment to expanding technical cooperation in fisheries, aquaculture, advanced scientific research and capacity building. In Pakistan, 14 infants were killed after a fire broke out today in the gynecology ward of a hospital in Islamabad. In a statement, the hospital administration said the newborns were killed when the fire broke out on the third floor of the hospital's mother and child ward. The administration said rescue teams were immediately rushed to the scene and the fire was brought under control. It added that an inquiry committee had been constituted to investigate the circumstances leading to the fire. The National Testing Agency, NTA, will release the final answer keys and results for UGC NET covering 84 subjects, CSIR, NET and ICAR, IIEAPG and AIC PhD 2026 this week. Sharing this update in a social media post, the NTA said that the results and final answer keys will be made available on the NTA's official website. The agency has advised candidates to rely only on official communications issued by NTA for updates. Keralites across the globe are celebrating Thiruvanam, most auspicious day of Onam. Our correspondent has filed this report.
6: Keralites across the globe are celebrating the harvest festival of Thiruvonam irrespective of caste and religion. The traditional Onapukalam or floral carpet is prepared to welcome the legendary king Mahabali. Major temples across Keralam have been witnessing heavy rains since morning. Special pujas were held at Trikakara temple on Thiruvonam.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येथे।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

केळी संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी KCET

केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषधं, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा, समर्पित फेटल मेडिसिन युनिट ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोअर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत कॉक्लिअर इम्प्लांट.

क्रिया योजना उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी, ENT विभाग, OBD नंबर 16 येथे. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ, ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.
2: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company, on Sunday, 18th of October 2026. This workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs, take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 9513519666. Geekona Success Strategy. Karnataka Lingayat Education Society, Belagavi. Turn your dream into a medical career. KLE NEET Repeater Batch now in Belagavi. Admissions are now open. Special concessions for KLE students and meritorious students. Free coaching for students who scored 400 plus marks in NEET 2026. Separate hostel facilities for boys and girls. First batch has already commenced from 3rd August 2026. Don't delay. Take the next step towards your dream of becoming a doctor. For more information, contact 9912340866 or 9380056 48.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.
0: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜ್ಯುವೆಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ, ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.
0: पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक, तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 October 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.